0: ശോഭി പാണ്ഡവ ജയ ശത്യ
1: सुन रहे हैं शिवा रेडियो, सत्यम शिवम सुंदरम।